आहे माणिकशेक 5 MHz वर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण, शके 1948, अर्थात 13 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगल ध्वनीनं.

FM एकशे पूर्णांक 5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

श्रोते हो, आणि आता वेळ होते आहे आपल्या आवडत्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची. हे गीत आहे उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संत तुकाराम महाराज यांची ही शब्दरचना आहे, संगीतकार अण्णा जोशी.

जगदीश केपूरकर यांनी लिहिलेली, सुधीर फडके यांनी गायलेली ही भक्ती रचना ऐकवित आहोत. ही आम्ही घेतली आहे आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातून.

श्रोते हो अष्टविनायक या चित्रपटातली भक्तिरचना ऐकवीत आहोत पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरात. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण.

श्रोतेगण, आता भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत संत रामदेव महाराजांची शब्दरचना सुरेश वाडकर यांनी गायलेली, संगीतकार श्रीधर फडके.

श्रोते हो, हा होता आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM 101.5 MHz वर. वे लक्षात घ्या, सकाळचे 6:35 आणि 35 सेकंद झाली आहेत. आणि आता जाणून घेऊयात आमच्या

वे लक्षात घ्या, सकाळचे 6:35 आणि 35 सेकंद झाली आहेत. आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. मंडळी, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात आज प्र के अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपल्याला ऐकता येईल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचा आहे, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. ची वेळ असेल दिनविशेषची. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल, शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 आपल्याला आस्वाद घेता येईल मिश्र संगीताचा. यात हिंदी मराठी अशी मिश्र गाणी आम्ही आपल्याला ऐकवित असतो. मराठी चित्रपट संगीत आपल्याला ऐकता येईल सकाळी 8:40. सकाळी 10 विविधा. आज या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार. आज या कार्यक्रमात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी, मत्स्य विस्तार अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी जिल्हा अमरावती यांची सरिता देशमुख यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा सकाळी 10:30. न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम याचा भाग 7 आज आपण ऐकू शकाल. नव्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित नये तराने कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 11:00. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ.

दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: आणि दिग्दर्शक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अपूर्व आहे. एक उत्तम अभ्यासू आणि प्रखर वाणीचे स्पष्ट वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विडंबन काव्यानं मराठी साहित्य प्रांतात छाप निर्माण केली आहे. हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारे आत्रे यांची वाणी आणि लेखणी प्रखर होती. सामाजिक सुधारणेची ही गंगोत्री आजही मनामनाला ओलावा देत आहे. झाले बहु होतील बहु, पण आचार्य आत्रेसम आचार्य आत्रेच, असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. मराठीमध्ये आत्रेकालीन गुरु शिष्यांची महती सर्वच जपतात. मराठीतील विनोदी ज्ञानपीठाचे आद्य शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि त्यांचे सर्वोत्तम शिष्य म्हणून आचार्य आत्रे यांना मानाचं स्थान आहे. ही परंपरा मराठी भाषेतील विनोदाची एक श्रीमंत परंपरा मानली जाते. आचार्य आत्रे यांनी अतिशय सोप्या भाषेत विनोद निर्मिती केली. आत्रेंचा विनोद हा उत्स्फूर्त, मुक्त, प्रसन्नता देणारा आहे. खाली जमीन आणि वर आकाश यामधील सुशिक्षित, अशिक्षित, असंस्कृत, अडाणी आणि वयोपरत्वे सर्वांना हसायला लावते ही फार मोठी अवघड गोष्ट आत्रेच करू शकले. उपाशी आणि दारिद्र्यात तळमळणाऱ्या माणसाला हसवणं हे अवघड काम फक्त आत्रेच करू शकले. आचार्य आत्रे यांनी 1933 साली लिहिलेलं साष्टांग नमस्कार नाटक सर्वांना उद्बोधक वाटलं. साष्टांग नमस्काराचं फाजील बेड असलेल्या रावबहादूर शेषाद्रीबरोबर ज्योतिषाचं मनस्वी बेड असलेला त्यांचा मुलगा सिद्धेश्वर आणि काव्याचं अतिरिक्त बेड असलेला कवी भद्रायू यांची अतिशयोक्त पण बहारदार अशी ही शब्दचित्र प्रभावीपणे मनात घर निर्माण करतात. केवळ प्रेक्षकांचं विनोदपूर्ण मनोरंजन करणं हा आत्र्यांचा निर्मळ हेतू आहे. अर्थात कधी कधी अतिरेकी गोष्टी, प्रसंग, व्यक्ती फाजील अतिरेकानं कशा हास्यास्पद ठरतात हेही आत्र्यांना दाखवायचं आहे. भ्रमाचा भोपळा हे असंच विनोदी प्रहसन आहे. लग्नाची बेडी या नाटकात आत्रे यांनी सामाजिक सहेतुकतेची बैठक स्वीकारलेली आहे. नाटकाची सूत्रधार सिनेमा नटी रश्मी कर्वी ते सर्वांना सांगतात, पुरुषांच्या उच्छृंखल प्रवृत्तीला लग्नाच्या बेडीचं बंधन हवं तरच संसार सुखाचा होईल. तसंच बायांनो, आपला शृंगार शाबूत ठेवा आणि आपले नवरे सांभाळा, असं हे साधं सोपं तत्वज्ञान आहे. वंदे मातरम मधील राजकीय पार्श्वभूमी, मी उभा आहे मधील निवडणुकीचे रागरंग त्यांनी विनोदी पद्धतीनं रेखाटले आहेत. पराचा कावळा, प्रेम की पैसा, पाणी ग्रहण, कवडी चुंबक यातील विडंबन वृत्ती प्रेक्षकांना आकर्षित करते. घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल ही गंभीर नाटकंही तितकीच प्रभावानं मराठी मनावर विराजमान झाली आहेत. आचार्य आत्रे यांनी अनेक क्षेत्रात आपली छाप निर्माण केली. त्यांच्या झेंडूंची फुलंच्या विडंबनाचा सुगंध आणि रंग मनाला अंतर्मुख करतो. रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचं केलेलं हे विडंबन उद्बोधक ठरलं. त्यांचं कऱ्हेचं पाणी हे 5 खंडांतील आत्मचरित्र मराठी माणसांचं आणि भाषेचं भूषण आहे. जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही, असं आचार्य आत्रे म्हणत असत ते अगदी यथार्थ आणि अंतर्मुख करणार आहे.
1: श्रोते हो, विचार पुष्प या कार्यक्रमात आज प्र. के. आत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 MHz वर सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: आचार्य अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचं लाडकं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. मराठीतील सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक नाटककार म्हणून त्यांची छाप आजही जनमनावर आहे. झुंजार आणि मार्मिक लेखणीचे पत्रकार मराठा वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असलेले आत्रे हे प्रभावी चित्रपट निर्माते

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा बीपी सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडणे मागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, IBD म्हणजेच इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस चा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबर युक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद

कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतो. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झाले. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे. हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येत. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळे सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्प रूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी.

मॅनेज एक 1.5 MHz प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. आज आहे 13 ऑगस्ट, आजचा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी शरीराचे अवयवदान करण्याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. आजच आंतरराष्ट्रीय डाव्या हाताच्या व्यक्तींचा दिवसही आहे. जगात डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांचा विशेष सन्मान करणारा हा दिवस आहे. 1642 साली आजच्या दिवशी ख्रिश्चन ह्युजेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे ढिगारे शोधून काढले. 1898 साली आजच्या दिवशी पृथ्वी जवळचा पहिला लघुग्रह 433 इरॉस याचा शोध लावला. 1918 साली आजच BMW या सार्वजनिक कंपनीची स्थापना झाली. 1900 रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून CD देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ष होतं 1943, दिवस आजचाच होता.

0: 1991 साली आज कन्नड साहित्यिक प्राध्यापक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. 1890 साली आजच्या दिवशी बालकवी म्हणून काव्यलेखन करणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म झाला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज जन्मदिवस आहे. लेखक, कवी, संपादक, राजकीय नेता, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लिपी लेखक आणि वक्ते म्हणून ते आपल्या साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. 1898 हे त्यांच्या जन्माचं वर्ष. लेखक आणि दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचाही आज जन्मदिवस. 1906 या दिवशी त्यांचा जन्म झाला. नया दौर, कठपुतली, संगम, लीडर, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटांमधून आपल्या समर्थ अभिनयाचं दर्शन घडवणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांचा आज जन्मदिवस आहे. 1936 हे त्यांच्या जन्माचं वर्ष. 1963 साली आजच्या दिवशी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीदेवी यांचाही जन्म झाला. अनेक महत्वपूर्ण तीर्थस्थळ आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1795 साली आजच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला. 1988 साली चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले निर्देशक गजानन जहागीरदार यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि आजच्या दिवशी 2000 साली पॉप गायिका नाझिया हसन यांचं निधन झालं. श्रोते होत, हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
0: श्रोते, आपण ट्यून केलाय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या 7:10 आम्ही सहक्षेपित करू, पण त्याआधी सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर बातम्या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे, सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
3: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली. राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं. 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणारं हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं. या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे. देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या दुरुस्तीमुळे सहकाराच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं. परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया. मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूँ, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं.
0: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल. त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ

अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते काल पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी, NCC कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं. येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यांपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं. ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160% तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 मिलीमीटर आहे आणि आतापर्यंत 638.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणी साठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणी साठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100% भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98%

0: श्रोते हो आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
2: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
2: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा झाडे लावा झाडे जगवा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz सकाळचे 7:24 आणि 36 सेकंद झाली आहेत. वेळ होते आमच्या दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. तर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. बऱ्याच असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाची अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
2: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
2: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार

0: जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपल्या सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महायुती पोर्टल तुम्हाला दाखवली जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरंतर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महायुती या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महायुतीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महायुतीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे,

एनपीए झालेल्या अकाउंट वरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या एनपीए अकाउंट वरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. एक वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये

0: तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपी अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात, आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेले एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आरबीआय सांगते
1: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
2: श्रोते आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: Okay.
4: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था.

0: FM 90 पूर्णांक 5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 आणि 45 सेकंद झाली आहेत.
1: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे KYC पेपर्स, खरंच एक चावी असती तर.
2: आहे ना बाबा, CKYC ID.
1: CKYC म्हणजे
2: बँक तुमचे KYC डिटेल्स CKYC रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14-डिजिट CKYC ID मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी KYC अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
1: अरे वाह,

0: प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: श्रोते आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था द्वारा शोध अनुरूप जोडीदाराचा। आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
4: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
3: प्रमाण 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। आणि श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत। हे गीत आहे जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांची गीतरचना संगीतकार हृदयनाथ मंगेशकर।

श्रोते हो आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत सावन को आने दो या चित्रपटातलं गीत येशुदास यांनी गायलेलं. या गीताचे शब्द आहेत फारुख जामी यांचे, संगीतकार राजकमल.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम मिश्र संगीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8 वाजतात. काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर.

आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का, असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणना पत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12 2026 पुरवणी

परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणाली अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या

0: आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणाली अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमीराव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी ऍक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट ऍक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी एनसीसी कॅडेट स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशितानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमार सेन स्तब्न पद्म गेशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:41 झाली आहेत.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस. व्यापार व्यवसाय

0: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा।
2: श्रोते हो, आपण ट्यून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर। आणि आता ऐकूयात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गीत आहे मराठा तितू काळ मिळो बाबा या चित्रपटातलं। लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या युगल स्वरात शांता शेळके यांचं हे शब्द संगीतकार आनंद घन।

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार ग. दी. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचे शेवटी ऐकवित आहोत अष्टविनायक या चित्रपटातलं गीत. गायिका अनुराधा पौडवाल, शब्द आहेत शांता शेळके यांचे, संगीतकार अनिल अरुण.

श्रोते हो, आपण ऐकत होतात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतात. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

श्रोते हो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.

0: शकताय. फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

मैं निक्षेप पूर्णांक पास मेगा हर्ट्सवर आपण ट्यून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार. आज या कार्यक्रमात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी, मत्स्य विस्तार अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुर्शी जिल्हा अमरावती यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं आणि आमच्या रसिक श्रोत्यांचं मी सरिता देशमुख मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यांनो, आज या कार्यक्रमात शुभम सोनी जे सहाय्यक प्राध्यापक आहेत मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी, जे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येतं, यांच्याशी मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन याविषयी आपण आज बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार मॅडम, आणि आपल्याला ऐकणारे सर्व श्रोत्यांनाही माझा नमस्कार.
1: सर, या कार्यक्रमात पहिला प्रश्न असा आहे, मत्स्य व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे?
2: मॅडम, हा खूपच एकदम उत्तम प्रश्न आहे. आजच्या या पातळीवर जसं की आपण बघत आहे की सर्वात दूर फक्त प्रोटीन किंवा प्रथिने युक्त खाद्यपदार्थांचाच

0: सगळ्यात जास्ती एकदम महत्व वाढत चाललेलं आहे. तसंच अनादि काळापासून मासे आणि भात हे आपलं एक स्टेपल डाएट म्हटलं जातं. तर जागतिक पातळीवर जर का विचार केला तर 2024 साली पूर्ण जगात 195 दशलक्ष टनांचं म्हणजे 195 मिलियन मेट्रिक टनांचं उत्पादन झालं आहे. यापैकी जसं आपण बोलू शकतो की मत्स्यपालन आणि मासेमारी हे दोन वेगळे विषय असतात. त्याच्यापैकी 68% मासे मत्स्यपालनातून आलेले आहे. तसंच आशिया खंडात सर्वात जास्ती माशांचं प्रोडक्शन असतं आणि ज्याच्यामध्ये 76% आपण म्हणू शकतो की पूर्ण जगातल्या या मासे उत्पादनाच्या खंडाचा सगळ्यात मोठा हात आहे. तसंच जर का आपण भारताचा विचार केला तर 2024-25 साली जवळपास 200 लाख मेट्रिक टन एवढं इथं उत्पादन झालं आहे. यातील 77% म्हणजे हे गोड्या पाण्यातील म्हणजे इनलँड जे आपले नदी तलाव आणि जे समुद्री पाणीच्या ऐवजी जे काही पण सगळे आहे जे आपल्या इनलँड वॉटर्स म्हणतात किंवा त्याला गोड्या पाण्याचे स्रोत म्हणतात त्यांच्यापैकी टोटल 151 लाख टन एवढं प्रोडक्शन झालेलं आहे. तसंच जेव्हा आपण महाराष्ट्राकडे वळतो हा याचं महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान भारताच्या फिशरीज मध्ये आहे, भारताच्या मत्स्यपालनात आहे. त्याच्यात जवळपास सुमारास 7.5 लाख टन हा माशांचं उत्पादन झालंय आणि महाराष्ट्र या देशाच्या टॉप 10 म्हणजे पहिले 10 असे स्टेट्स मध्ये येतं जे माशांचं प्रोडक्शन जेथे सर्वात जास्ती आहे.
1: सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपले शेतकरी बांधव किंवा मत्स्य व्यावसायिक कोणकोणत्या पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत?
0: आपल्याला जसं की ठाऊकच आहे की आपल्या विदर्भात खासकर अमरावती आणि नागपूर हे दोघे डिव्हिजन मध्ये, विदर्भात आणि खासकर आपल्या जेव्हा अमरावती म्हणत आहे या इथे धरणांची आणि तलावांची कमी नाहीच आहे. इकडे खूप मोठे धरण पण आहे आणि प्रत्येक गावी प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे तलाव पण आहे. आपल्या बरेच शेतकरी जे आहे जे मत्स्यपालनात पुढे अग्रेसर आहे ते पॉन्ड कल्चर तसंच म्हणजे शेत तळ्यांमध्ये किंवा तळ्यांमध्ये मत्स्यपालन करतात. ते कधी एकटे पण करू करतात कधी ते सोसायटीच्या मार्फत मत्स्य संगोपन करतात. त्याच्याशिवाय आपल्याकडे अमरावती मध्ये मोठे धरण जसं की आपल्याकडे एक सगळ्यात मोठं धरण आहे तो नळ दमयंती सागर जो आहे मोर्शी, त्याच्यामध्येही रिझर्वर फिशरीज म्हणजेच धरण मध्ये मासेमारी आणि माशांचं संगोपन करतात. अमरावतीच्या जिल्ह्याचे जे शेतकरी आहे ते खूपच अग्रेसर आहे, खूपच चांगला त्यांचा प्रोडक्शन मध्ये निवड आहे. त्याच्यामध्ये ते भारताचे प्रमुख कार म्हणजे कतला रोहू मृगल यांचा संगोपन करतात. त्याच्याशिवाय शेततळ्यांमध्येच्या शिवाय ते आता आजचे जे शेतकरी आहेत थोडं आधुनिक प्रकारे पुढे वाढत चालले आणि मला जाणीव आहे की आपल्या अमरावती जिल्ह्यात जवळपास 60 ते 65 असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमार्फत आपला सबसिडी घेऊन त्यांनी स्वतःचा धंदा चालू केलाय. आणि त्याच्याशिवाय आजचे जे आधुनिक काळातले जे पुढे अग्रेसर जे शेतकरी आहे ते केज कल्चर म्हणजे पिंजरा संगोपन पण करतात. त्याच्याशिवाय माझ्या वतीनं काही कॉन्टॅक्ट असे आले आहे जे RAS म्हणजे एकदम एक नवीन प्रकारचं एक मत्स्यपालन आहे ते पण करतात.
1: अच्छा, तर कृत्रिम पद्धतीने सुद्धा हा व्यवसाय करू शकतात सर?
0: हो,
1: व्यावसायिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर कोणकोणत्या कानगोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सर?
0: हा एक खूपच चांगला प्रश्न विचारला मॅडम. मला जेवढा मी सांगू इच्छितो की आजच्या या स्थितीनं आजच्या या जगात मत्स्यपालन हा एक जोडधंदा नव्हे तो एक
1: प्रमुख व्यवसाय
0: आपण त्याला म्हणू शकतो. जसं की जेव्हा आपण याला कमर्शियल लेवलला आपण याचा विचार करतो याच्यामध्ये मुख्यतः सर्वात पहिले ज्या शेतकरीला जेव्हा आपल्या मित्र बांधवांना कुठे एक मत्स्य संगोपन किंवा मत्स्य तलावात संगोपन करायचं असेल तर त्यांना सगळ्यात पहिले त्या जागेचं त्या जमिनीचं सगळ्यात सॉइल टेस्टिंग म्हणजे त्याच्या मातीचं
1: परीक्षण
0: करावं लागेल आणि दुसरंच तिकडे कसं पाण्याचा स्रोत आहे, बोरवेल न येतं, विहिरीत न येतं, कोणत्या कनाल बंद येतं की कुठे अजून कोणत्या जागेने येतं, त्या दोघांची सॉइल टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय या प्रशिक्षणाच्या शिवाय अजून पुढे जाऊ नाही शकत. मग नेहमी एक खात्रीशीर आणि चांगल्या हॅचरी मधून किंवा जिकडून मत्स्य बीज चांगलं भेटतं म्हणजे एक प्रमाणित हॅचरी जी गव्हर्नमेंट प्रमाणित हॅचरी असो किंवा प्रायव्हेट हॅचरी असो तिकडून बीज घेणे, असं कोणतंही लोकल बीज घेतलं तर सायंटिफिक वतीनं असं करायला नाही पाहिजे. हॅचरी मधनं सीड घेतले आणि त्याचं मग संगोपन केलं तर खूप चांगलं होतं. तसंच याच्याशिवाय सगळ्यात मोठा खर्च मत्स्य व्यवसायामध्ये असतो तो असतो खाद्य. जसं माणसाला खाद्य लागतो दर दिवशी जगण्यासाठी तसंच माशाला पण खाद्य लागतो दर दिवशी जगण्यासाठी. त्याच्यामध्ये कृत्रिम खाद्य पण दिलं जातं आणि जे माशांचं एक नैसर्गिक नेचर असं आहे की ते पाण्यात असणारे प्लवंग म्हणजे प्लँक्टन यांच्यावर ते अवलंबून असतात. ते त्याच्या दोन प्रकारचे असतात प्लँक्टन मध्ये, एक असतो फायटोप्लँक्टन आणि एक असतो झू प्लँक्टन. तर त्याच्यावर ते अवलंबून

0: त्याच्याशिवाय शेवटच्या वतीनं मी हे म्हणतो की एका तलावात तुम्ही सॉइल टेस्टिंग केलं, पाण्याचं पण टेस्टिंग केलं आणि त्याच्यानंतर बीज पण टाकले आणि खाद्य पण देत आहे, फक्त एवढं टाकून नाही हो, तुम्हाला दर दिवशी पाण्याची पद्धतशीर तुम्हाला पाण्यातील ऑक्सिजन आणि सामू म्हणजे पीएच हे नेहमी लक्षात घेऊन त्याला एक वापर करण्यात यायला पाहिजे. जर काय ऑक्सिजन कमी असतं तर आपल्याला दिसून पडतं माशांच्या परिस्थितीवर,
1: मासे मरू पण शकतात
0: पण शक्यतो हे आपल्याला टाळायचं आहे, हे अवॉइड करायचं, कारण जर काय मासे मेले तर तुम्हाला धंद्यात खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला नेहमी पाणी एक्सचेंज करणे, एरेटर्स प्रयोग करणे किंवा वेगवेगळ्या पद्धती आहे ज्याच्यावर हे केलं जाऊ शकतो.
1: बऱ्याच शेतकरी बांधवाने किंवा जे मत्स्य पालन करत असतात अशा ज्या ज्या सोसायटी आहेत त्यांनी मत्स्य पालन करत असताना अगदी सुरुवातीलाच दर्जेदार स्वरूपातील मत्स्य बीज आपल्या शेतात किंवा तलावात किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पामध्ये मत्स्य बीज सोडलेला असणार आहे, तर या मत्स्य बीजाची वाढ करण्यासाठी काय करणं नेमकं गरजेचं आहे?
0: आपण एक चांगला प्रश्न विचारला मॅडम. सर्वात पहिले मी तर असं म्हणेल की आपल्याला सोडल्यानंतरच्या पूर्वी, कारण असं असतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतो, सोडण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिले आपल्याला हे केलं पाहिजे की जेव्हा आपल्या घरी बाळ येतं त्याच्या पूर्वी आपण भरपूर तयारी करतो. असंच माशांचं जेव्हा आपण पिल्ला आपल्या तलावात आणतो तर त्याच्या पूर्वी पण खूप सारी अशी तयारी करावी लागते. माझ्या वतीनं असं आहे की आपल्याला नैसर्गिक प्रकारे जसं शेण खत आहे त्याचा वापर केला पाहिजे, आणि त्याच्याशिवाय मार्केटमध्ये भरपूर असं रासायनिक म्हणजे फर्टिलायझर वगैरे पण आहे जे प्लवंग वाढण्यात मदत करतात, पण माझ्या वतीनं नैसर्गिक खत याचा वापर केला पाहिजे. जसं की शेणखत झालं किंवा गांडूळ खत झालं त्याचा वापर करून आपल्याला तलावात प्लवंगांची वाढ होते आणि मग त्याच्यानंतर मग बीज सोडले पाहिजे. जेव्हा आपल्याला आपण बीज आणतो आणि आपल्याला तलावात सोडतो, बीज सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक कॅल्क्युलेशन असला पाहिजे की जसं एका गुंठ्यामध्ये किती आपल्याला बीज सोडायला पाहिजे किंवा एका हेक्टरमध्ये, जसं एक अंदाजाने एक आकडा आहे की जर का तुम्ही फिंगरलिंग म्हणजे बोटुकली जेव्हा आपण आपल्या तलावात सोडतो तर 5 ते 10 हजार किंवा 10 ते 15 हजार एका हेक्टर मध्ये सोडू शकतो. एवढं याच्यापेक्षा जास्त सोडलं तर काय होतं की जागेची मारामारी होते माशांमध्ये, आणि याच्यापेक्षा कमी सोडलं तर तुम्हाला एवढं उत्पादन नाही
1: भेटत. म्हणजे दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं
0: आहे. आणि मग याच्या पुढे जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या तलावात बोटुकली किंवा जिरे ह्याचा सोडता तर तुम्हाला कळतं की आता याच्यानंतर आपल्याला जे प्लवंग आहे ते फक्त आपल्याला काफी नसतात, त्याच्याशिवाय आपल्याला खाद्य पण टाकावं लागतं ज्याच्यामध्ये फ्लोटिंग फीड एक असतं की जेव्हा ते असं फीड आपण त्या तलावांमध्ये टाकलं जे तरंगत त्यांनी आपल्याला हे पण माहित पडतं की हा खाद्य मासे खात पण आहे. हे सगळं गोष्टी लक्षात घेताना तुम्हाला जेव्हा आपण सोसायटीजला पण सांगतो किंवा जे आपले वेगवेगळे सोसायटी आहे जे फिशरीचे सोसायटी आहे किंवा जे बचत गट आहे यांच्या मार्फत पण काही आपले शेतकरी मत्स्यपालन करतात, तर त्यांना सगळ्यात पूर्वी हेच सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा एक माशाचा पिल्लू आणतात, जसं आपण आपलं घरात एक पिल्लू येतो तेव्हा आपण काय काय तयारी करतो मग त्याला आपण काय काय देतो, आणि शेवटी जेव्हा आपला एक कृत्रिम खाद्य पण देण्याचा विचार करतो, बोटुकलीचा तोंड खूप छोटा असतो तर त्याच्या खाणारी वस्तू त्याच्यापेक्षा छोटी असली पाहिजे. असं नाही की तुम्ही त्याचा तोंड आहे 5 mm चा आणि तुम्ही फीड दिलं 10 mm चा तर ते खाऊच नाही शकणार. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्याला एक क्रम्बल फीड म्हणजे एक पावडर स्वरूपातला खाद्य तयार करून त्यांना द्यायला पाहिजे.
1: एकंदरीतच मत्स्य व्यवसाय म्हणजे स्वच्छता पण खूप आवश्यक आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी मत्स्य बीज आता चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी या मत्स्य बीजाला संपूर्ण आहार नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मिळत नाही अशा वेळेस जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारातील खाद्य या माशांना तलावात देणं गरजेचं आहे सर?
0: तो एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, कारण सगळ्यात मोठा खर्च हा पूर्ण व्यवस्थापन मध्ये किंवा पूर्ण मत्स्यपालनाच्या व्यवस्थापन मध्ये हा खूप मोठा प्रश्न असतो की सगळं पॉसिबल असतं पण जेव्हा मासेला दर दिवशी तुम्हाला खाद्य द्यायचं असतं तर तो सगळ्यात मोठा खर्च येतो आणि तो जवळपास तुमचा कधी कधी 50 ते 60% पर्यंत चालला जातो. जर का तुम्ही एका खाद्यावर कंट्रोल नाही केला तो सगळ्यात जास्त असतो. माझ्या वतीनं सगळ्यात जास्ती सोपा उपाय असतो एक नॅचरल फीड असतो, म्हणजे जो कारण जेव्हा आपण कतला रोह आणि मृगलच्या बद्दल बोलतोय तर हे नॅचरल किंवा नैसर्गिक खाद्यावर जास्ती अवलंबून असतात. त्याच्याशिवाय जेव्हा आपल्याला एक चांगलं एका कमी मर्यादित वेळेमध्ये आपल्याला जास्ती लवकर आपल्याला माशांची वाढ पाहिजे तेव्हा आपण कृत्रिम किंवा सप्लिमेंटरी फीड ज्याला म्हणतो ते दिलं तर त्याच्यामध्ये खासकर आजकाल मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे किंवा वेगळे वेगळे छोटे फ्लोटिंग फीड आलेले आहे तर त्याच्या वतीनं त्यांना खाद्य देऊ शकतो. आणि त्याच्याशिवाय पहिलेच्या काळात किंवा

0: आजपासून 3-4 वर्षापूर्वी पण किंवा आजच्या काही काही मत्स्यपालनामध्ये आज पण हे केलं जातं की शेंगदाणा पेंड आणि भाताचा कोंडा दोघांचं मिश्रण करून मासेला हे खाद्य दिले जातात.
1: पण नैसर्गिक पद्धतीने जर खाद्य मिळालं तर पैशाची बचत पण होऊ शकते.
0: हो, पैशांची पण बचत होऊ शकते आणि
1: पोषक तत्व
0: पण जास्त असतात आणि प्रथिनेचा पण पदार्थ जवळपास जास्त करू शकतो. जेव्हा तुम्ही एक त्याला फॉर्म्युलेटेड एक फीड असतो तो जेव्हा तुम्ही एक किती तुम्हाला पेंड किती टाकायचा किती तुम्हाला कोंडा टाकायचा याचा आपण एक अनुमान घेतला तो पण एक लॅब मध्ये जाऊन तुम्ही प्रॉपर त्याला अनुमान घेऊ शकता आणि त्याला प्रॉपर एक फीड देऊन तुम्ही त्या माशाचा वाढ.
1: सर, या माशांना आहार जसा महत्वाचा आहे अगदी तसंच या मत्स्य बीज असेल किंवा मोठ्या होणाऱ्या मासे आहेत तर त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारातील आजार होत असतात किंवा इतर काही परजीवी या माशांवर आक्रमण करत असतात तर याचा काय परिणाम होत असतो माशांवर?
0: हो नक्कीच मॅडम, जसं आपण माणसांना किंवा आपल्या जनावरांना आपण सगळ्यात जास्ती रोग होऊ शकतो तसंच माशांनाही आजार होतात हे 100% सत्य आहे. जेव्हा आपण बघतो की पाण्याची गुणवत्ता ही खराब होते सर्वात जास्ती काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू विषाणू आणि परजीवी त्या पाण्यात येऊ लागतात. तर तेव्हा काय करायचं, तेव्हा आपण डोकं पकडून तर नाही बसू शकत. शेतकरी सगळ्यात जास्त निराश तेव्हाच होऊन जातात की ते बघतात की त्यांच्या माशांवर उवांसारखे काहीतरी परजीवी आलेले आहे. त्यांना आम्ही सायंटिफिक भाषेत त्यांना आर्ग्युलस म्हणतो. हे जे आर्ग्युलस असतात जे हे उवा असतात हे त्या माशांच्या पूर्ण त्वचेवर बसून किंवा त्वचेवर नेहमी चिपकून राहून जातात आणि ते पूर्ण त्यांच्या रक्ताचं शोषण करतात. तर याशिवाय काही प्रकारचे किती प्रकारचे फंगल आणि बॅक्टेरियल डिझीज म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि विषाणू पण माशांना त्वचा रोग होतात. आणि जसं आपण माशांना बघतो की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला कसे ओळखले जातात, जेव्हा मासा हा तलावाच्या एकदम किनाऱ्या पट्टीवर एकदम स्वतःला घासून जातो किंवा तो त्याचे जे स्केल असतात जे आपले खवले असतात ते एकदम सोडून जातो किंवा एकदम त्याला जसं माणसांना जसं खाज होते तसे माशांना पण खाज होते. त्यांना त्यांच्या वरचे जे परजीवी आहे त्यांना काढायचं असेल तर ते किनाऱ्यावर येऊन असं घासून जातात. तर यावेळी काय करायचं, जेव्हा दिसतं तर सगळ्यात जास्ती माशांना रोग पाण्याच्या थ्रूच होतात कारण पाण्यामध्ये सगळ्यात जास्ती रोग तेव्हाच येतात जेव्हा तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगलची ग्रोथ होते. ही केव्हा होते, जेव्हा तुमचं पाणी रेग्युलरली एक्सचेंज नाही होत. तुम्हाला पाणी दर दिवशी किंवा दर आठवड्याने किंवा तुमच्या जागेत किंवा तुमच्या तलावाच्या जवळपास जो तुमचा स्रोत आहे त्याच्यात पाणी कसं आहे ह्याची पण एक चाचणी करावी. त्याच्याशिवाय माझं म्हणणं हे आहे की प्रत्येक माशाला आपल्याला वाटतं की इकडे यांना जसं आपण कोरोनामध्ये क्वारंटाईन करायचो तसं ज्या माशाला आपल्याला दिसतं की ज्या शेतकऱ्याला दिसतं की माशेला या असं
1: वाटतं
0: त्याच्या हो इन्फेक्शन झालंय जसं की त्याच्या माशाच्या अंगावर लाल ठिपके येतात किंवा त्याच्या किंवा शेपटी कुजून जाते तर त्या माशाला वेगळं करून एक क्वारंटाईन करतात आणि त्याला एक KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमँगनेटचा एक ट्रीटमेंट देतात. त्याच्यामध्ये डिप करून काही मिनिटं ठेवतात आणि मग त्याला क्वारंटाईन करून ठेवतात जेव्हापर्यंत तो आजार तिचा जात नाही. आणि जेव्हा हे 40% ते 50%च्या वरती होऊन जातो तर मग हेच त्याला खूप मोठी एक डिझीज निर्माण होऊन जाते म्हणजे एक मोठा आजार निर्माण होऊन त्याच्यानंतर त्या शेतकरीकडे खूप लॉस होऊ शकतं. तर जसं आपण माणसांना पण म्हणतो तसंच आम्ही मासे पालकांनाही म्हणतो किंवा मत्स्य संगोपन जे करतात किंवा जे शेतकरी आहेत त्यांना असं सांगू इच्छितो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे कधी पण तुम्हाला आपल्याला पूर्व तयारी कधी पण चांगली आहे कारण आजारवर क्युअर म्हणजे आजारवर
1: आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच द्यायचा नाही.
0: हा, आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच द्यायचा नाही हीच आमची एक म्हण.
1: सर, आपण मनोरंजनाकडे वळूया तर कुठलं गाणं ऐकणं आपण पसंत कराल?
0: इकडे शेतकऱ्यांना आपण जरा थोडस एंटरटेनमेंट करूया सगळ्या शेतकरी बांधवांना आणि खासकर आमच्यासारखे जे फिशरीचे विद्यार्थी आहेत त्यांना एक खूप गाणं चांगलं वाटतं तो आहे की मी आहे कोळी.
1: अरे वा, खूप सुंदर गीत आहे तर ऐकूया हे छानसं गीत.

0: ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शुभम सोनी जे सहाय्यक प्राध्यापक आहेत मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर आज आपण त्यांच्याशी बातचीत करीत आहोत. आपल्याला माहितच आहे की गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आपण करत असतो, पण हे मत्स्यपालन करत असताना माशांच्या आरोग्यासाठी व्यवस्थापनासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि माशांच्या वाढीनुसार आहाराच्या बाबतीत सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे, पण योग्य वजनाचे मासे झाल्यानंतर त्याची विक्रीही करणं तेवढेच गरजेचं आहे. तर या विक्रीच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल सर?
1: एकच मी एक सांगू इच्छितो की प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे खूपच सोपे असतात. तलावात दर महिन्याला गरजेनुसार चुना तुम्ही मारू शकता, जे खूपच फायदेशीर ठरतं. आणि पाण्याचा सामू आपल्याला मेंटेन करण्यासाठी खूप गरजेचं असतं, आणि हे चुना मारून आपण त्याचा मेंटेन करू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण जिथे रोग येतात त्याला पण टाळू शकतो. आणि ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून नेहमी आपल्याला तलावात एरेटर किंवा पाण्याचा नेहमी एक्सचेंज करणं हे खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण पाणी एक्सचेंज करतो तर जे ऑक्सिजनचे जे छोटे छोटे मॉलिक्युल असतात ते पाण्यात मिश्रित होऊन मग त्या माशांना भेटू शकतात. तसंच आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो मी की एकदा तुम्ही मासे टाकले, त्याचं संगोपन झालं आणि आता ते 500 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास आले, तर याच्या विक्रीचं आपण काय करावं? विक्रीच्या साठी जेव्हा आपले मासे 500 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास होऊन जातात आणि मुख्यतः 800 ग्राम ते 1 किलोच्या जवळपास होऊन जातात, तेव्हा आपल्याला त्यांची काढणी करायला पाहिजे, म्हणजे त्यांची हार्वेस्टिंग केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जसं आपण बोलत होतो पहिले की आपल्या अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भात अनेक असे सोसायटी आहे जे स्वतः संगोपन करतात किंवा त्यांचे सदस्य संगोपन करतात, तर यांनी का अडथळा किंवा मिडल मॅनला किंवा कमिशन एजंटला टाळून स्वतःचा धंदा केला पाहिजे. त्यांनी काय होतं की त्या शेतकऱ्याला दुप्पट त्याला नफा भेटू शकतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटच्या मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही विकायला जातात, जेवढे तुमच्याकडे अडती असतील किंवा जेवढे तुमच्याकडे कमिशन एजंट असतील मध्ये, तेवढं तुम्हाला स्वतःला रेट कमी भेटतं,
0: प्रॉफिट कमी
1: नफा कमीच कमीच होतो. तर असा शेतकऱ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की जेवढे तुम्ही जे मधले लोक आहे त्यांना कमी केलं आणि तुम्ही डायरेक्ट स्वतः तुमच्या शेतात न कोणच्या डायरेक्ट कन्झ्युमरला विकलं किंवा कोणच्या एका मार्केटिंग स्वतःच केली स्वतःच्याच माशांची की हे खूपच एक नैसर्गिक खाद्य निर्माण केलं गेलं आहे किंवा जैविक खाद्य यांना दिले गेलं आहे, खूप असं आपण त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करून किंवा मार्केटिंग करून. कारण आजच्या काळात प्रथिनयुक्त किंवा प्रोटीनयुक्त जेवढे पण खाद्यपदार्थ आहेत त्यांना सगळ्यात जास्ती चालणं आहे आणि तेच खूप चांगलं आहे. आणि त्या गोष्टीला पुढे घेऊन जाता जाता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना असं निवेदन करतो की जेवढे पण आपले मधले जे लोक आहेत त्यांना कमी करून आपण पुढे वाढू शकतो. तसंच आजकाल सगळ्यात जास्ती एक गोष्ट चालत त्याला म्हणतात लाईव्ह फिश मार्केटिंग, म्हणजे जिंदा अवस्थेत किंवा हयातीत असलेल्या माशांचा सगळ्यात जास्ती विक्री होते. कारण काय आहे की एक भारतातली एक मानसिकता किंवा जगातली एक मानसिकता अशी आहे की जेव्हा मासा जर काय जिवंत समोर दिसतो तर असं वाटते की एकदम फ्रेश आहे,
0: हेल्दी आहे
1: फ्रेश आहे. आणि जेव्हा तो फ्रीझर मधनं येतो किंवा
0: मृत अवस्थेत
1: येतो तर काय होतं की तुमच्या समोर एक वेगळे एक इमेज तयार होते. सगळ्यात जास्ती हे जे लाईव्ह फिश मार्केट आहे जे सोसायटी स्वतःच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकतं आणि ते शेतकरी स्वतःही लाईव्ह फिशची एक म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत आणि त्याच्याशिवाय आता थोड्या दिवसांनी लाँच होणारी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत खूप असे प्रावधान आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह फिश मार्केटिंगला प्राधान्य दिलेलं आहे.
0: तर विक्रीसाठी आपल्याला भरपूर सोयी उपलब्ध आहे.

0: बरोबर मॅडम.
1: खरं तर मत्स्य व्यवसाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि भारतात मत्स्य व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणूनही चालतो. तर आता बऱ्याच ठिकाणी हा व्यवसाय ज्या ज्या शेतकरी बांधवांनी शेततळे निर्माण केलेली आहेत, ज्या ठिकाणी 9-12 महिने पाणी साचून राहते अशी तलाव असतील किंवा मोठी धरणं असतील, तर अशा ठिकाणी या माशांचं पालन पोषण गेल्यानंतर त्याच्या विक्रीच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: हा एकदम खूप चांगला प्रश्न आहे मॅडम, की ज्या शेतकऱ्यांकडे 9 ते 12 महिने पाणी असतात किंवा ज्या शेतकऱ्याकडे 9 ते 12 महिने पाणी असतील आणि शेततळी किंवा धरण आहे किंवा वेगवेगळे पाण्याचे स्रोत आहेत, त्यांनी फक्त शेती किंवा मत्स्य शेतीवर अवलंबून न असून त्यांनी इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच माशाच्या पालनासोबत तुम्ही त्याला भाजी पालन पण करू शकता, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये कुक्कुट पालन पण करू शकता, शेळी व मेंढी पालन पण करू शकता. त्याच्यामध्ये काय होतं की जे तुमच्या माशांचं जे क्रीट आहे किंवा जे मल आहे ते खाद्य म्हणून तुमच्या या शेतीला वापरलं केलं जाऊ शकतं. मग तिकडचे त्या शेतीतलं जे उरलेलं जे मल आहे किंवा जे आपण त्याला मल मल ना म्हणतात, त्याला आपण जे पेंड ओढतो किंवा कोंडा ओढतो ते आपण आपल्या यशई किंवा मेंढीला किंवा कुक्कुट पालनामध्ये वापरता येईल. आणि तसंच कुक्कुट पालनाचा जो मल आहे किंवा जो त्याच्या कोंबड्यांचा जो मल निघतो तो डायरेक्ट तुम्ही खत बनवून त्याला तुम्ही आपल्या मत्स्य पालनात वापरू शकता. तर एक सिस्टम दुसऱ्या सिस्टमवर आणि दुसऱ्या सिस्टम तिसऱ्या सिस्टमवर असं पूर्ण एक चक्र आहे जो एक इंटिग्रेटेड फार्मिंगला म्हणतो. कारण हे तिकडेच करता येतं जिकडे दरवर्षी किंवा 9 ते 12 महिने पाणी नेहमी साचून असतं. तसंच त्याच्याशिवाय धरणांमध्ये पिंजरा पालन करता येतं आणि विक्रीसाठी फक्त स्थानिक मार्केटवर अवलंबून न राहता स्वतःच एक शहरी मार्केट किंवा एक वेगवेगळे तालुक्याचे जे शेतकरी आहे ते शहरात आपला विक्री करू शकतात. त्याच्याशिवाय इन्सुलेटेड व्हेकल म्हणजे बाईक मध्ये एक इन्सुलेटेड बॉक्स, जसं आपण बघतो की अनेक बाईकवाले ज्यांच्या मागे एक इन्सुलेटेड बॉक्स असतो त्याच्यामध्ये माशांचे विक्री घरपोच विक्री करू शकतात. त्याच्याशिवाय इन्सुलेटेड व्हॅनचा पण वापर करून, जसं की अमरावतीचा कोणी शेतकरी आहे त्याला मुंबईला पाठवायचं असतं तो इन्सुलेटेड व्हॅन मध्ये त्याचा वापर करून किंवा तो इन्सुलेटेड व्हॅन स्वतः घेऊ शकतो किंवा बँकेत ना लोन घेऊ शकतो किंवा मत्स्य व्यवसाय हा या विभागात ना पण त्याला त्याच्यावर वेगवेगळे प्रकारचे सबसिडी घेऊन तो आपल्या स्वतःची एक इन्सुलेटेड व्हॅन घेऊन त्याचा मग वापर करून याला ट्रेडिंग करू शकतो.
1: हा म्हणजे छोटा व्यवसाय करू शकतात.
0: हो
1: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे, या व्यवसायातून आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय निर्माण करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मच्छीमार सहकारी संस्था आहेत किंवा ज्या ज्या शेतकरी बांधवांची शेततळी आहेत अशा ठिकाणी हा व्यवसाय चांगला फुलवता येईल किंवा वाढवता येईल का?
0: नक्कीच मॅडम, हा व्यवसाय खऱ्या अर्थाने लोकांना, जसं की भारत सरकार आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगत आहे की सर्वांना आत्मनिर्भर व्हायचं आहे, तर नक्कीच हा मत्स्य व्यवसाय आपल्या खऱ्या अर्थाने लोकांना आत्मनिर्भर किंवा आपल्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवू शकतो. आजच्या घडीला भारतातील मत्स्य उत्पादनाचा निर्यात हा जगात खूप अव्वल दर्जेचा आहे आणि मी तर असं पण सांगू इच्छितो, एक प्राऊडली गौरवच्या दृष्टिकोनी एक सांगू इच्छितो की भारताचा जो मत्स्य व्यवसाय आहे जगाच्या पातळीवर दुसऱ्या नंबरवर आहे. आपल्या पुढे फक्त चायना आहे, आपल्या मागे अनेक देश आहे ज्यांना आपण पाठी मागे सोडत पुढे आलो आहे आणि आपण जगाच्या दुसऱ्या स्तरावर आहे. तसंच मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. भारताच्या वेगवेगळ्या पोर्ट्सवर ना, जसं की मुंबई झाला, विशाखापट्टणम झाला, चेन्नई झालं आणि गुजरातचे अनेक पोर्ट आणि खासकर कोलकाताच्या या वेगवेगळे पोर्ट्सवर ना भारतातून वेगवेगळे प्रकारचे मासे निर्यात होत आहे आणि त्याच्यात काही प्रकारचे मासे जे मी म्हणत आहे त्याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मासे जे सगळ्यात जास्ती आहे ते पण आता त्यांना प्राधान्य भेटत आहे. आपल्याला पहिले माहिती होतं की मत्स्यपालन किंवा मत्स्य संगोपन हे एवढं कमी होतं, पण आजच्या दौर मध्ये मत्स्य संगोपन हा जवळपास 70% भारताच्या या पूर्ण उत्पादनात एक मोठा स्तरावर आहे. तसंच जेव्हा मी निर्यातची गोष्ट करत होतो तर 2024-25 च्या आकडेवारीनुसार जवळपास 65,000 कोटी रुपयांचा निर्यात झालेला आहे आणि तसंच 2020 साली आलेली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी 2025 पर्यंत होती, आता पुढे पण त्याचं सगळे आम्ही निवेदन करत आहे की ते पुढे यावी, तर त्याच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान हे सगळ्या शेतकऱ्यांना, खूप सारे भारताच्या शेतकऱ्यांना भेटलेले आहे. याच्या अंतर्गत जवळपास 9,000 कोटींचे बजेट पण मंजूर झाले आणि त्याच्यात भरपूर कोटी खर्च पण झाले आणि त्या सगळ्या अनुदानांच्या मुळे आज भारताच्या मत्स्य शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा असून पुढे आपण सगळं एक आत्मनिर्भरताच्या

0: जात आहे. तसंच महाराष्ट्रात खूपच चांगले एक योजना आपल्या या सरकारने आपल्या दिलेली आहे, ती आहे जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे. तर या शेततळ्यांमध्येही आपण मत्स्य संगोपन करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी पुढे येऊन त्याच्यावर संगोपन करतात. आणि माझ्या मतीनं एक सांगू इच्छितो की मत्स्य व्यवसाय हा फक्त मत्स्यपालनात आपल्याला सीमित नका राहू. त्याच्याशिवाय याच्यामध्ये भरपूर प्रकारचे छोटे मोठे धंदे आहेत त्याच्यामध्ये. जसं की सगळ्यात प्राधान्यावर मी एक सांगू इच्छितो की कोल्ड स्टोरेज, म्हणजे एक शीत पेट्यांचा पण एक धंदा असतो. त्याच्याशिवाय कोल्ड स्टोरेज म्हणजे एक मोठा खूप रूम ज्याच्यामध्ये शीत वातावरण असतो आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे मासे स्टोअर करू शकता, संगोपन करून जेव्हा तुम्ही एवढं मोठे त्याला बनवता. त्याच्याशिवाय एक खूप मोठी एक दुनिया आहे ज्याला म्हणतात मूल्यवान मत्स्य पदार्थ निर्मिती. जसं की आपल्या सर्वांचे जे छोटे मुलं बाळ आहे त्यांना मासे एवढं एकदम चांगल्याने आवडत नाही, पण जसं तुम्ही त्या मच्छीचा त्याला फिश कटलेट बनवून दिला,
1: वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून आवडू शकतात
0: जसं की पूर्ण युरोपमध्ये, पूर्ण युरोप खंडामध्ये आणि शक्यतो जपान चायनामध्ये असं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे मास्यांचा उपयोग हा नूडल्स मध्ये होतो, सँडविच मध्ये होतो, बर्गर मध्ये होतो. तर असं भरपूर प्रकारे तुम्ही याचा
1: यूज करू शकता,
0: मूल्य वाढवू शकता तुमच्या असं सांगू इच्छितो. आणि शेवटी मी हे म्हणतो की आपला विदर्भ जो शेतकरी आहे हा आर्थिक दृष्टिकोनी खऱ्या अर्थाने मत्स्यपालन आणि त्याच्याशिवाय मत्स्य पदार्थांचे मूल्यवर्धन करून तो खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकतो आणि आत्मनिर्भरतेकडे वळू शकतो. आणि त्यांना हे सांगू इच्छितो की मत्स्यपालन हीच पूर्ण आपला फ्युचर आहे आणि याच्यामध्ये जर का तुम्ही आले खूप चांगलं होईल, तुम्हाला सर्वांना फायदा होईल.
1: सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात. मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन याविषयी खूप छान सखोल अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, तर आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: तुमच्याशी बातचीत साधून, हा वार्तालाप साधून मला खूप आनंद झाला. धन्यवाद मॅडम.
2: श्रोतेहो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मत्स्य व्यवसाय आणि व्यवस्थापन या विषयावर शुभम सोनी यांच्याशी सरिता देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सरिता देशमुख यांचं, तर तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर आणि नारायण पवार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:31 आणि 32 सेकंद झाली आहेत. ऐकूयात आपल्या आवडीचा मराठी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा.
1: गीत गंगा
0: श्रोते हो, गीत गंगा कार्यक्रमात आपल्या सगळ्या श्रोत्यांचं स्वागत. आणि पहिलं गीत आहे धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. हे शब्द आहेत पी सावळाराम यांचे, संगीतकार वसंत प्रभू.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे शंकर रामाणी यांची, संगीतकार गिरीश जोशी.

0: कुठे आहे
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंगकडे पहिले पाऊल.
3: श्रोतो, आणि आता आजच्या आपल्या गीतगंगा कार्यक्रमातलं शेवटचं गीत आम्ही घेऊन येतो आहोत भालू या चित्रपटातला आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरात. गीतकार पी सावाराम, संगीतकार विश्वनाथ मोरे.

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: नव्या हिंदी चित्रपट गीतांचा
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: श्रोते हो नए तराने कार्यक्रमात आपलं स्वागत आणि पहिलं गीत आम्ही घेऊन येतो आहोत खूबसूरत या चित्रपटातलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात। हे शब्द आहेत संजय छैल यांचे, संगीतकार नदीम श्रवण।

श्रोते हो तेरे नाम चित्रपटातलं हे गीत होतं हिमेश रेशमिया यांनी गायलेलं आणि यानंतरचं गीत मिस्टर आशिक या चित्रपटातलं एक विधा होत कुमार सानू यांनी गायलेलं. गीतकार इंदिवर, संगीतकार जतीन ललित.

कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांनी गायलेली समीर यांची शब्दरचना ऐकवीत आहोत. संगीतकार अनु मलिक. हे गीत आम्ही घेतलंय बादल या चित्रपटात.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मोहब्बते या चित्रपटातलं, मनोहर ईशान, श्वेता पंडित आणि सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार जतीन ललित.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा।

श्रोते हो, हे गीत आहे साजन चले ससुराल या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे पुकार. या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची ही शब्दरचना. संगीतकार ए आर रहमान.

श्रोते हो अपने कथा आकाशवाणीच्या अमरावती उन कार्यक्रम नए तराने। यानंतरचं गीत आहे कल हो न हो, या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि सहकारी यांनी गायलेलं। शब्द आहे जावेद अख्तर यांचे, संगीतकार शंकर एहसान लॉय।

हिरो नंबर वन या चित्रपटातलं गीत ऐकवित आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरात, गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: श्रोतेहो, श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे पुढचं गीत आहे आशिकी 2 या चित्रपटातलं। संदीप नाथ यांची शब्दरचना, संगीतकार अंकित तिवारी।

0: श्रोते हो, हे आजच्या नयतराने कार्यक्रमातलं शेवटचं गीत होत
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: एफएम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। दुपारचे 12 वाजतात आणि आता ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजीरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणाकणा चैतन्याचा अजणू झराच. हिरवा कंच शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी, नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रावणाचं वर्णन. खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत येतो. उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्यसुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र

एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत, पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना? आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरती आहे. साता समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेलाय, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास, आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया.

0: मैत्रिणींनो ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जे डायलिसिस येतात ते घरचे डायलिसिस, त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
0: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
1: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. एमएससी मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
0: बरं,
1: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. बीएससी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला एमएससी करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तोही ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय.
0: बरं,
1: तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की बीएससी झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं, विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनींनी सांगितलं.
0: बरं,
1: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: मग पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचं असं तुम्ही ठरवलं?
1: त्याच्यातच.
0: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
1: मॅम, मी जेव्हा जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण, म्हणजे ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती की पेशंट्सला कशा प्रकारे डायलिसिस करतात, कसं डॉक्टरांशी बोलायचं, ते सगळं मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे मी याच फील्डमध्ये मला करिअर करायची खूप इच्छा झाली.
0: बरोबर. फार्मास्युटिकल कंपनीत जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेलं आहे. तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
1: त्याच्या मॅम, माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे. ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे, तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगड मध्ये, एमपी मध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिस साठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की ते प्रॉपर डायलिसिस करत आहे नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्या मध्ये कोऑर्डिनेट करायचं.
0: पण तुम्ही म्हणालात बाहेरगावी गेले, म्हणजे मराठवाडा झाला.
1: मला सातत्याने, मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम, मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायची. कारण की पेशंट आहे तो, आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरचा झाला, तर कधी ना

0: काही इश्यू आला की मला लगेच जायला लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते. पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण व्हायला लागली.
1: पण आपण आता तो पूर्वीचा जर काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं. शहरांची नावं सांगितली आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत
0: येणं,
1: तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
0: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती. म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इशू राहायचा. तर मग मी जाण्या आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला. मी जस्ट बीएससी झाल्या जॉबला लागले तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता. तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली, तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आले. खूप हेक्टिक होत.
1: पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होत्या.
0: खूप खूप.
1: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं.
0: खूपशा पेशंट.
1: आणि आपण थोडंसं बेस्ट देण्याचाही विचारासाठी करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
0: मॅम, मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती. माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मोलाचा वाटा होता. पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता. तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर. तर मग असं वाटलं की नाही, आता ब्रेक घ्यायला हवा. कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकल मध्ये जी मी चक्की सारखं असं फिरणं चालू होतं तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
1: काम केलेलं
0: आहे तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा आहे तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
1: आणि तुम्हाला अनुभव तो होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
0: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे तर सगळ्यात पहिलं मत आलं की भांडवल, यायचं अमाऊंट ते खर्च होऊन जायचं. असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे. तर व्यवसाय करायचा ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता. सपोर्ट पुन्हा, आता ठीक आहे मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते आहे, माझं काम होत आहे. पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही चाललं तर कसं होईल, पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल. आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेनी, फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल, मग ते साहित्य कसं मागवायच्या, कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे. पण या एरियातले सगळे डॉक्टर्स, या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे. तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का, जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही, ही असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही. तर त्यांनी विश्वास दाखवला, त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला एका कंपनीचं काम मग दुसऱ्या कंपनीचं असं करत करत मला फार्मा कंपन्यांची कामं मिळत.
1: हे सामान कुठून यायचं?
0: तेव्हा मॅम हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबई वरून यायचं खूपसं मटेरियल, बेंगलोर वरून यायचं. तर वेगवेगळ्या जिथल्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट, जसं मुंबईला आहे, नंतर पॉंडेचरी आहे, तर बाहेरून पण काही माल यायचा. जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या, तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचरी पोर्ट आहे, तिथं यायचे. तर असं सगळीकडून.
1: हो, आणि छान फॉर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला.
0: सुरू झाला.

0: तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या, जिद्दीच्या तुम्ही.
1: येस.
0: तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला,
1: हो
0: तर काय कारण होतं याचं, कशी हिंमत केली?
1: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला, कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं, त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले, 1 लाख. पण या सगळ्या ह्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत, कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला, सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे, आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना, आपल्याला नुकसानच होणार आहे. पण आम्ही तेव्हाही पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं, पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला. मटेरियल येत नव्हतं, आलं तर ते खूप अवाढव्य कॉस्टनी येत होतं. तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुइड असतं
0: बरं,
1: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल. ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं, पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त जातो
0: आणि वेळ जात असेल
1: वेळ
0: सामान्यपर्यंत,
1: आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं, बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं, पण हे जे फ्लुइड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं, ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत.
0: बरोबर.
1: आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पण आपल्या विदर्भात नव्हती.
0: बरं.
1: तर तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू, आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला, कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDC ला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
0: बरं.
1: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
0: पण जमीन बघणं, नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं, म्हणजे आव्हान होतं. हे
1: आव्हान होतं, ते सगळं माझ्या
0: मिस्टरांनी
1: सांभाळलं, श्रेय घेत नाही मी ते.
0: बरं.
1: ते सगळंच्या सगळं माझ्या हसबंडनी केलेलं आहे.
0: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
1: सर या फील्ड मधले नव्हते, सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते.
0: बरं.
1: पण मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये, तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडला तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
0: बरोबर.
1: मग 2008 मध्ये मी वर्षभर फॉर्म चालवलं, थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही आता माझी सॅलरी निघत आहे, तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
0: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाले.
1: स्टेबल झाले.
0: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायलाही लागलं, लोकांची ओळख आधीपासून तुमची होती,
1: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा
0: झाला. तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
1: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कहीं ना जा आज कहीं मत जा.
0: बिल्कुल ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: अपर्णाताई, आता या फील्डमध्ये तुमचं काम सुरू होतं, अनेक डॉक्टरांशी तुमच्या भेटी होत होत्या, जसं सामान लागलं तसं तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करत होत्या आणि हा व्यवसाय पुढे पुढे जात होता. या फील्डमध्ये तुम्ही आपली मोनोपॉली कशी डेव्हलप केली काय सांगाल?
1: मोनोपल्ली नाही म्हणता येणार मॅम. आता पुष्कळसे लोक आहेत जे या फील्डमध्ये काम करत आहे. माझं एवढंच काम असतं की कोणतीही किडनीशी रिलेटेड नवीन काही गोष्ट आली, न्यू काहीतरी इन्व्हेंट झालेलं आहे जे किडनीशी रिलेटेड आहे, ज्याचा पेशंटला फायदा होतो आहे, तर माझं म्हणजे मला खूप इच्छा असते ती की नागपूरमध्ये यावं ते काम.
0: बरोबर.
1: म्हणजे नागपूरच्याही पेशंट्सला, पहिलेच्या काळात जसं डायलिसिस फक्त मुंबईला व्हायचं, इथून पेशंट मुंबईला जायचे, पण हळूहळू ते नागपूरमध्ये आलं. आज नागपूरमध्ये खूप मोठे मोठे नेफ्रोलॉजिस्ट आहे, तर ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा. ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
0: बरोबर. हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात, मार्केटिंग विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता, तर कसं शक्य होतंय हे? आता
1: मॅम ते माझ्यामधनं काढूच नाही शकणार. मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केटमधनं प्रेझेंट राहणं, मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट आहे आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक विजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जातेच जाते, पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
0: बरोबर.
1: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील.
0: विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे आणि या फील्डमध्ये विश्वासच तर महत्वाचा असतो, हे खूप जरुरी आहे. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपी मध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्या आणि आता, तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
1: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
0: बर.
1: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
0: बर.
1: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रेन्युअर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत.
0: बर.
1: डॉक्टर मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात, तो एक म्हणजे डिफरन्स
0: वाटतो. वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्ड मध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
1: मॅम मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत, तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेस मध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशीनरीजचे दिल्लीला, मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसं अपडेट राहणं खूप जरुरी राहील. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
0: नाही.
1: अपडेट राहा.
0: हो, आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं,

0: त्यांचा कामाचं स्वरूप जेव्हा कळतं तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्याच्या प्रवासाचा. आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपल्याला आहे, तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात,
1: हो
0: ही पण खूप जमेची बाजू आहे,
1: हो,
0: तर कसं वाटतं तुम्हाला?
1: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आजवळजवळ माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझं ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात, माझ्यासाठी ते एम्प्लॉई
0: नाही, वातावरण तुम्ही दिलं असेल.
1: एक्झॅक्टली,
0: माझ्यासाठी बॉन्ड तयार झाला,
1: बॉन्ड तयार झालेला आहे.
0: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटुगोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असा सांगता येईल का?
1: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो, अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युट मध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉक मध्ये असतो, तेव्हा ती मशीन काम करतं आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात.
0: बरं,
1: म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत
0: होती. मशीन महागही असू
1: शकते, महागही असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून, तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही, ही मशीन कामाची आहे आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा नागपूरमध्ये CRRT मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते. पहिले एक मशीन घेतली, मग 2, 3, आता माझ्याकडे टोटल 4 मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते, की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता, रात्री 12 केव्हा पण. आणि या सगळ्याच्यात माझी ऑब्व्हियसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स हे कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असते.
0: आणि थोडस एक जिज्ञासा म्हणून, जेव्हा तुम्ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
1: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली. जे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5 मिनिटं 10 मिनिटांची वेगळी मुलाखत ठेवली, की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे पे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय, तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे, जी त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते, ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू.

0: बरं,
1: की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
0: सुरुवात तर तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली,
1: हो
0: प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल, पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे काय सांगाल?
1: हो, छोट्यापासून चालू केलं मी. म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्न ओव्हर होतं ते हार्डली 1-2-3 लाखाचं असेल, पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल. आहे म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला
0: हो, श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
1: एक्झॅक्टली.
0: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेल्या आहात आणि हे शून्यातून तुम्ही आपलं विश्व उभारलेलं आहे. भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
1: माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
0: बरं,
1: फॅक्टरीचं झालेलं आहे, पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे. आता ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत, त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्वॉल्व्ह करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे सध्या.
0: आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश म्हणजे मॅम मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव्ह असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू द्या. विदाउट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे. तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे.
0: बरोबर.
1: आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या, त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला, ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का, नाही. तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या, त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा, त्यात हे महत्वाचं आहे.
0: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना, तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक महिलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
0: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
1: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं तुसे नाराज नाही जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे, कारण की मी स्वतः हैराण आहे की
0: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मैत्रिणीं आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्य विश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया.
1: माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर. बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलादू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भुंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींचे चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचं संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं मानानं पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या मुलेकींना न्याहाळणाऱ्या धटिंगणांना रोखता येत नव्हतं. आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंडेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला? सारच त्रांगडं. कुठे बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंडेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं? तुझ्या पोरी अप्सरा आहेत? माझ्या नातवाले बोल लावते तर आव शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संघ. जरा गोऱ्या पांचे आहेत तुझ्या पोरी तर तू येत आहात आभाळ आलीस टिकली. माझ्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तस नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हंटल. सासूच्या आग पाकडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास. कितीक उजेड पडला तुहा, कितीक सावरलं तुनं माह्या पोराचं घर. आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना? सासूचे बोल कानात उकळत शिसवत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच, शिवाय तिच्या बोलण्याचा विपर्यास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललिताने जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडं ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चुप राहत जाणं कशाले घर फोडाले निघाली? अवाग झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका? रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याचं भान नाही त्यांना. नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचंही चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट.

आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. या अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब, शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापांनी तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं, वागण्यातली शहराऊ झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासून वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली 4 एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. तेवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्या पुंजा कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय, नेटस रूप, शहराऊ कळा आडवं येत होत. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसेही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहराची वाटच धरलेली होती. गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसा सुद्धा गावात सुन्नाट शांतताच नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत सतत नजरेसमोर ठेवायची कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं? ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील? 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलं आहे. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात. ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत आणि बंद दारा आड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील. ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो मनांचं ओझ होत. जेमतेम 1 तासाचा रस्ता संपता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधीर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी

पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाड गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे. शाळा, कॉलेज, रस्ते, सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणारे या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतले एकानेही हटकले नव्हते. अनायसेस तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता. भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या, टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या, उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होत. आभाळच फाटलं होतं. ठिगळ लावायचं तरी कुठे आणि किती? दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती? ही परिस्थिती टाळायची तरी कशी? मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरी बावरी झालेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही. गेट जवळ उभा असलेला, मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परतताना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्ट मधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोपराने नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअर वरचे अंकल, कुण्णा कुण्णाचा भरोसा उरलेला नव्हता. बर, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दार बंद करून खिडकीत आई बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळे पटायचं नाही. पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर. ते छान होत. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला, नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात त्या रमलेल्या आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील त्या? आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना. सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची वर्दळ, त्यातून वाटणारा आधार, सारं सारं आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. आणि एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटच घरात बघून दारावर कुणा गिधाडानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपण शेत खात ही उक्ती सार्थ ठरवत होता. या अनितिमान आक्राळ विक्राळ समाज ग्रासणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे? या विचाराने हतबल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती.

0: केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राफ मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता आणि एक वेगळाच निर्णय साहिलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया परत. निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात, उघड्या दारांच्या घरात, मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाट बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या 2 दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर.
1: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा. सा।

0: संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ऑपोजिशन भाग रहे हैं. ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ऑपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे, और ऑपोजिशन जवाब सुनने चाहते हैं और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपर फुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 वर पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अतिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलंय. खाबाम, लामखाई, सपाम, इरिलबुंग, चुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप्तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये

उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुसच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा

वर्षाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड. अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अखियों, हाय हाय कोई अखियों से।

की ये इंतहा हो गई कि मस्ती में तुम

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक विनियोग विधेयक न्यायाधिकरण सुधारणा विधेयक केरळ नावबदल विधेयक राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्यप्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोहोचावं. या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड

आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 वर पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथे गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणे इथे भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली SN देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूर इथं उपचार घेत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून आजही मदत कार्य सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरु

नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। या अधिवेशनात लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

0: हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 8 झाली आहे. बचाव कार्य संपलं असून ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे. आसपासच्या झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून महानगरपालिकेनं मदत कार्य पुढे चालू ठेवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सायंकाळचे 5:59 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।